0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू आरोग्यम धनसंपदा। या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते। आज आपण डोळ्याच्या आरोग्याबद्दल जाणून घेणार आहोत आणि या विषयाची माहिती देण्यासाठी माझ्यासोबत आहेत डॉक्टर शिल्पा कोडकणी, ज्या एक नेत्रतज्ज्ञ आहेत आणि तसंच डॉक्टर कोडकणी सुपर स्पेशालिटी आय सेंटरच्या त्या मेडिकल डायरेक्टर आहेत। मॅडम, वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे।
1: थँक्यू, नमस्कार।
0: आज आपण डोळ्याच्या आरोग्याबद्दल आपल्या लिस्नरना, आपल्या श्रोत्यांना मार्गदर्शन करणार आहोत। आजकाल बघितलं तर स्क्रीनिंग टायमिंग एवढं वाढलंय लोकांचं, म्हणजे आपण लॅपटॉप वरती बराच वेळ काम करत असतो आणि मुलं सुद्धा मोबाईल घेऊन खूप वेळ ते
1: सगळेच मोबाईल घेऊन बसलेले असतात
0: आणि सगळेच आपण मोबाईल वरती खूप वेळ असतो, काहीतरी बघत असतो किंवा काही करत असू काम। तर त्यामुळं तो जो वेळ वाढलाय आपला त्याच्याकडे बघण्याचा किंवा त्याचे जे लाईट्स असतात त्याच्यामुळे आपल्या डोळ्यांवरती काहीतरी परिणाम होतो असं ऐकून आहोत आपण सगळे, तर ते तर न टाळण्यासारखं कारण आहे, पण त्याच्या सोबत आपल्याला जर राहायचं म्हटलं तर आपण आपल्या डोळ्याची काळजी कशी घेतली पाहिजे?
1: आता सर्वप्रथम म्हणजे कसं की आपल्याला हे ह्याची जाणीव व्हायला पाहिजे की स्क्रीन टाइम, जसं तुम्ही म्हटला, हे पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ असं झालेलं आहे की आपल्याला त्याची गरज आहे। आता मला सुद्धा, मी सारखं कम्प्युटर लॅपटॉप वापरते, आमच्या कामामुळे आम्हाला वापरावं लागतं। कम्प्युटर प्रोफेशनल्स जे असतात, आयटी प्रोफेशनल्स वगैरे, त्यांना तरी दिवस रात्र सगळं स्क्रीनवरच असतात आणि प्लस ऑफकोर्स आजकाल सगळंच आपल्या छोट्याशा मोबाईल स्क्रीनवरती सगळंच मिळतं, म्हणजे तुमचे ईमेल्स म्हणा, इवन पिक्चर्स आम्ही नेटफ्लिक्सवर, अमेझॉन प्राईमवर सगळं त्या छोट्याशा स्क्रीनवरती सगळं मिळतं। पण त्याच्यामुळे काय झालेलं आहे, मोठा जितका स्क्रीन असतो तेवढा स्ट्रेन कमी असतो।
0: बर,
1: म्हणून मध्ये पॅन्डेमिक मध्ये सगळ्यांनाच ऑनलाईन शाळा, ऑनलाईन कॉलेज, सगळंच ऑनलाईन, इवन आम्ही डॉक्टर ऑनलाईन कन्सल्टेशन करायचो, ओके, तर सगळंच ऑनलाईन असल्यामुळे स्क्रीन टाइम खूपच वाढली होती। आणि जरी आज पॅन्डेमिक मी म्हणू शकते संपलेला आहे, तरीही तो स्क्रीन टाइम काय लोकांचा कमी झालेला नाहीये,
0: नक्कीच,
1: काय म्हणजे त्याची सवय झाली। तर त्याच्यामुळे खूप खूप डोळ्यांवरती ताण येतो आणि माझ्याकडे जी लहान मुलं वगैरे येतात त्यांना, म्हणजे अजूनही ते म्हणतात की शाळेतून वगैरे जरी शाळा चालू असेल तरीही होमवर्क किंवा नोट्स हे सगळे आपल्या मोबाईलवरती पाठवून देतात शाळेतर्फे। तर ह्या फोरमवरती वेणुध्वनीतर्फे मी आज अशी विनंती करतीये सगळ्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्सना, हे ऑनलाईन आता बंद झालेलं आहे, तर नोट्स वगैरे जसं आधी 3 वर्षामागे आपण करायचो की लहान मुलांना नोट्स शाळेतच लिहून घ्यायचे किंवा होमवर्क म्हणून पाठवून द्यायचं, हे करून घ्या, ऑनलाईन करू नका। का म्हणजे सगळी पोरं त्या लहानशा मोबाईलमध्ये, सगळ्यांकडे लॅपटॉप डेस्कटॉप असेलच घरी असं सांगता येत नाही,
0: होय ना,
1: आणि मोबाईलचा वापर खूपच झालेला आहे, जितका छोटा स्क्रीन तेवढा स्ट्रेन जास्त।
0: अच्छा,
1: आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं की कुठलंही स्क्रीन, मोबाईल असू दे, लॅपटॉप असू दे, काही असू दे, एक पेज जर आम्ही वाचत असलो त्या स्क्रीनवरती, इट इज इक्विव्हॅलंट, म्हणजे जर आपण 20 पेजेस पुस्तकातली वाचत असलो,
0: अच्छा,
1: तर ते इक्वल टू आहे, म्हणजे 1 पेज ऑन अ कम्प्युटर स्क्रीन इज इक्विव्हॅलंट टू 20 पेजेस ऑफ अ बुक।
0: बाप रे,
1: इन टर्म्स ऑफ स्ट्रेन एवढा स्ट्रेन होतो। तर इमॅजिन करा, जर आपल्याला 30 पेजेस ह्याच्यावरती बघायचे असतील स्क्रीनवरती, तर 30 × 20 म्हणजे 600 पेजेस तुम्ही एका वेळी वाचलेले आहात।
0: हो ना, आणि तेवढा ताण येणार आहे, मग
1: तेवढा ताण येणार, तर डोळे खूप ड्राय होतात, म्हणजे सुकलेले असतात, अश्रू कमी होतात, डोळे कचकचतात, लाल होतात, तर खूप असे प्रॉब्लेम्स होतात। प्लस बाकीचे इश्यूज सुद्धा, म्हणजे लहान मुलांमध्ये सुद्धा आणि आपल्याला सुद्धा, ते कॉन्स्टंट स्टिम्युलेशन सारखं असतं, कारण ते स्क्रीनवरून लाईट्स येत असतात, ओके, तो प्रकाश डोळ्यावरती पडत असतो, ग्लेअर येत असतो, म्हणून ते म्हणतात की जेव्हा आपण स्क्रीनवरती जास्त असतो तेव्हा चष्मा आपण अँटी ग्लेअर घालायला पाहिजे। आणि आजकाल ते ब्लू लाईट टेक्नॉलॉजी आलेली आहे ज्याच्यामध्ये अल्ट्राव्हायलेट रेडिएशन वगैरे कमी होतं, ही सगळी टेक्नॉलॉजी आलेली आहे, नाही असं नाही, पण तरीही आपण विचार करायला पाहिजे की आपण किती वेळ त्या स्क्रीनवर काढायला पाहिजे. तर रूल ऑफ 20 असा आहे. म्हणजे काय की दर 20 मिनिटाला एक 20 सेकंड तुम्ही स्क्रीनकडे न बघता खिडकीच्या बाहेर लांब असं जितकं खिडकीच्या बाहेर लांब तुम्ही बघू शकता तेवढं लांब बघायचं.
2: बर,
1: सो इट इज कॉल्ड द रूल ऑफ 20 की एव्हरी 20 मिनिट्स फॉर 20 सेकंड्स लुक इन टू अ डिस्टन्स ऑफ 20 फीट. म्हणजे 20 फुटाच्या डिस्टन्सला तरी तुम्ही खिडकीच्या बाहेर वगैरे असं बघायला पाहिजे. म्हणजे तुमचे डोळे जे आतमधले मसल्स जे असतात ते रिलॅक्स होत असतात. ते कंटिन्युअस असं काम करत राहिले मसल्स कंटिन्युअसली स्क्रीनवरती बघून जवळची दृष्टी जे म्हणतो त्याच्यासाठी वाचन वगैरे जास्त असतं. त्याच्यामध्ये मसल्स आमचे कॉन्ट्रॅक्ट होत असतात आणि ते कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे स्ट्रेन वाढतो. म्हणून ते रिलॅक्स करणे मसल्स रिलॅक्स करणे ह्या रूल ऑफ 20 हे गरजेचं आहे. आणि ऑफकोर्स जर जास्त त्रास होत असेल तर मग आम्ही ड्रॉप्स वगैरे देतो. पण आम्ही बघितलेलं आहे की जरी आम्ही ड्रॉप्स दिले तर ते तात्पुरतं जे ड्राय सरफेस आहे आपल्या डोळ्याचा पुढील भाग जो ड्राय झालेला आहे त्याच्यावरती पाणी घातल्यासारखं असतं. पाणी जोपर्यंत असतं जोपर्यंत तो सरफेस ओला असतो तोपर्यंत बरं वाटतं, पण मग परत ड्राय होतो. असं मग ते दिवसातून 4 वेळा 6 वेळा 8 वेळा औषध घालत राहायचं असं होतंय. आणि किती दिवस किती महिने किती वर्ष तुम्ही घालत राहणार.
2: बरोबर.
1: तर त्याच्यामुळे आता नवीन ट्रीटमेंट पण आलेली आहे एस्पेशली स्क्रीन टाइम जास्त असलेल्यांना ज्यांना डोळे खूप कोरडे झालेले आहेत त्यांच्यासाठी एक नवीन ट्रीटमेंट आली आहे ज्याच्यामध्ये लेझरचा लाईट असतो. अगदी लो लेवलचा लाईट एनर्जी आम्ही पापणी वरती देतो. डोळ्याला त्याचा काहीही त्रास होत नाही किंवा त्याचे काही साइड इफेक्ट होत नाहीत. का म्हणजे ते लेझरचा लाईट अगदी लो लेवलचा असतो आणि त्या पापणीवरती ते ट्रीटमेंट दिल्यामुळे तिकडचे जे ग्लँड्स असतात त्या पापणीवर च्या आत जे अश्रू व्यवस्थित निर्माण करून देतात ते ग्लँड स्टिम्युलेट होतात. म्हणजे त्यांना त्यांची क्षमता वाढते ज्याच्याने ड्रायनेस कमी होतो. म्हणजे त्या मशीनमुळे त्या लेझरच्या लाईटमुळे आपला जो प्रॉब्लेम आहे कोरडेपणाचा त्याचं मूळ कारण आम्ही ट्रीट करतो. असं वरून फक्त औषध घालत राहत नाही पण त्याचं मुळात त्याचं कारण काय आहे ते आम्ही ट्रीट करतो. आणि मला ह्याच्या संदर्भात तुम्हाला सांगायचं म्हणजे आमच्या हॉस्पिटलमध्ये हे जे ड्राय आयचं ट्रीटमेंट आहे त्याला आम्ही आय लाईट ट्रीटमेंट म्हणतो. हे लेझरचं लाईट देऊन कोरडेपणा कमी करायचं हे एकमेव मशीन आहे आमच्या दवाखान्यात पूर्ण बेळगावात.
2: अरे वा.
1: आणि पुष्कळ लोकांना ह्याचा लाभ झालेला आहे. आणि आम्ही बघितलेलं आहे की थोडे पेशंट्स तरी ते ट्रीटमेंट करून उठले आणि ते काय ऑपरेशन नाही आहे काय नाही आहे आमच्या ऑफिसमध्येच ते आम्ही 15 मिनिटात ट्रीटमेंट देतो.
2: छान.
1: आणि ते असं शेकल्यासारखं होतंय म्हणायला हरकत नाही. म्हणजे साध्या टर्मिनॉलॉजीज मध्ये पापणीवरती शेक दिल्यासारखं होतो ज्याच्याने ते स्टिम्युलेट होतात ग्लँड. पण ते लेझरचा लाईट असल्यामुळे ते स्टिम्युलेशन होत आहे.
2: मग हे म्हणजे परमनंट ट्रीटमेंट होतं की मग कसं आपण आणि परत आपलं स्क्रीन टाइम वाढेल किंवा आणखी
1: हे बघा
2: त्यावेळी वाढणार.
1: स्क्रीन टाइम वाढला तर हे प्रॉब्लेम्स आलेच.
2: अच्छा.
1: ओके. पण त्या ट्रीटमेंटमुळे सतत वर्षानुवर्ष औषध घालायची गरज नसते.
2: बरोबर.
1: समजा साधारण 1 वर्षानंतर परत तसं वाटायला लागलं तर एक ट्रीटमेंट परत घेऊ
2: शकतो.
1: पण पुष्कळ आमचे पेशंट म्हणजे त्या ट्रीटमेंट करून उठले की म्हणतात अरे वा बरं वाटायला लागलं असं.
2: अच्छा. मग म्हणजे डोळे कोरडे आपले पडल्यामुळं म्हणजे त्याच्यावरती जर हे ट्रीटमेंट असेल तर त्याच्यामुळे आपल्या डोळ्यांना म्हणा किंवा एकंदरीत आपल्याला काय त्रास होतो
1: कशामुळे
2: डोळे कोरडे पडल्यामुळे.
1: हा. तर डोळे जर कोरडे असतील तर आता आमचे डोळे आम्ही आमची पापणे सारखी अशी उघडझाप करत असते. तर समजा एक छोट काहीतरी पापणीचा केस जरी डोळ्यात गेला तर किती त्रास होतो.
2: होय ना.
1: तर तसं हे जे पापणी वर खाली होत असतात आपले डोळे ओलसर असल्यामुळे ते इझिली होतात. तर पुष्कळ पेशंट ज्यांना डोळे कोरडे असतात मी पेशंट्स म्हणणार नाही त्यांना म्हणजे नॉर्मल लोकच असतात सगळे, पण त्यांना डोळे म्हणजे टोचल्यासारखे लाल होणे आणि पाणी पण येतं डोळ्यातून, मग कोरडे कसं म्हणणार?
2: बरोबर.
1: हा, तर ते जे पाणी येतं हे ह्याच्यामुळे असतं की जे टीयर्स म्हणजे अश्रूचं कॉम्पोजिशन जे असतं ते व्यवस्थित नसतं.
2: अच्छा.
1: आणि म्हणून रिफ्लेक्स वॉटरिंग म्हणतो आम्ही त्याला, की ते अश्रू व्यवस्थित कॉम्पोजिशन नसल्यामुळे ते एक्स्ट्रा पाणी यायला लागतं. म्हणजे आपले डोळे, आम्ही रडलं तरच डोळ्यातून पाणी येणार, किंवा डोळ्यात काहीतरी गेलं तरच पाणी येणार, सतत काय आपल्या डोळ्यातून पाणी टपकत नसतं.
2: होय ना.
1: तर कोरडेपणामुळे डोळ्यातून पाणी जास्त यायला लागतं, ते डोळे टोचल्यामुळे असे प्रॉब्लेम्स होतात. तर पुष्कळदा असं वाटतं, अरे मला डोळ्यातून पाणी येतं मग माझे डोळे कोरडे कसे, असा प्रश्न कोणालाही येणार
2: येणारच.
1: पण हा प्रॉब्लेम आहे की कॉम्पोजिशन अश्रूचं बरोबर नसल्यामुळे तो प्रॉब्लेम येतो.
2: ओके. मग जसं आपण मुलांच्या बद्दल सुद्धा एक विषय घेतला, तर लहान मुलांमध्ये म्हणा किंवा शाळेला जात असताना, किंवा आपण बघतो की एक दोन वर्षाच्या मुलांना सुद्धा असा मोठ्या भिंगाचा चष्मा आलेला असतो, तर म्हणजे एकदा तसा नंबर आला आपल्याला किंवा तशा काचेचा चष्मा जर लागला तर तो काही कमी करता येतो का, किंवा काय ट्रीटमेंट आपल्याला घ्यावी लागते त्याच्यावरती?
1: एक तर लहान मुलांमध्ये जो नंबर येतो, परत आम्ही हे पण बघितलेलं आहे की जी मुलं जास्त स्क्रीनवर असतात, आणि भरपूरदा असं होतं की मुलंच नाही आम्ही सगळेच मोबाईलवरून कम्प्युटरवरून आता पूर्ण दिवस आम्ही भरपूर काम केलेलं असतं, घरी जाऊन परत टीव्हीच्या समोर बसतो. म्हणजे लक्षात घ्या की सकाळपासून आम्ही उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कुठला तरी स्क्रीन आपल्याला समोर असतो.
2: होय ना.
1: हा, तर त्याच्यामुळे भरपूर ड्रायनेस असतो आणि लहान मुलांमध्ये चष्म्याचे नंबर येतात त्याच्यामुळे. इवन मोठ्या लोकांमध्ये चष्म्याचे नंबर वाढतात.
2: बर.
1: का? म्हणजे डोळ्यांवरती स्ट्रेन येऊन ते, जसं मी सांगितलं, मसल्स कॉन्ट्रॅक्ट होत असतात ज्याच्यामुळे हा नंबर येतो. तर अत्यंत गरजेचं आहे की लहान मुलांमध्ये, आणि हे मी पालकांना परत विनंती करीन की आपल्या पोरांना, पुष्कळदा असं होतंय की आपली लहान मुलं असतात सारखं त्रास देत असतात, मम्मा मम्मा करत असतात, त्यांना गप्प करायला आता आपल्याला स्वयंपाक करायचा असतो किंवा आपल्याला काम करायचं असतं. पुष्कळ बायका आता काम करतात, असं नाही की हाऊसवाईफ आहेत, तर काम करत असतात, त्यावेळी फोनवर बोलत असतात, किती मल्टीटास्किंग चालवत असतं. तर पोरांना काय, मोबाईल द्या, गप्प करा,
2: गप्प बसा. हो हो हो.
1: तर हे खूप चुकीचं आहे. का? म्हणजे मग ह्या पोरांना चष्म्याचे नंबर येतात. उलट आम्ही असं सांगतो की ज्या मुलांना जास्त नंबर आहे त्यांनी आउटडोर गेम्स खेळावे. म्हणजे एक ठिकाणी बसून चेस वगैरे असं नाही खेळायचं, पण आउटडोर गेम्स जसं बॅडमिंटन, ज्याच्यामध्ये लांब बघावं लागतंय.
2: अच्छा.
1: म्हणजे ते डोळे रिलॅक्स होतात, मसल्स रिलॅक्स होतात आणि चष्म्याचे नंबर वाढत नाहीत. तर हे अत्यंत गरजेचं आहे की वाढत्या वयामध्ये, ऑफकोर्स फक्त डोळ्याच्या दृष्टिकोनातनं नाही, पण इवन ओव्हरऑल मुलांची वाढ व्यवस्थित व्हावी, हाईट व्यवस्थित पाहिजे, फिटनेस व्यवस्थित पाहिजे, खाणं पिणं व्यवस्थित पाहिजे, ह्याच्यासाठी एक्सरसाइज हे फारच गरजेचं असतं. तर फक्त डोळ्याच्या दृष्टिकोनातनं नाही, पण ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी मुलांनी आउटडोर गेम्स खेळणं फार गरजेचं आहे. मग स्क्रीन टाइम आपोआप कमी होतो. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना चष्म्याचे नंबर आता लहान वयामध्ये 7-8 वर्षाची मुलं असतात, त्यांना जर नंबर असेल आणि आम्ही बघतोय की नंबर वाढत जातोय, त्यांना आम्ही आता ड्रॉप्स एक देतो.
2: बर.
1: जे फक्त रात्रीचं एकदा घालावं लागतं.
2: अच्छा.
1: त्या ड्रॉप्स मुळे नंबर वाढायची शक्यता कमी होते. म्हणजे आम्ही ते जो नंबर एरवी वाढला असता ते वाढ कमी करायला ते ड्रॉप्स आम्ही वापरतो.
2: म्हणजे त्याच्यामुळं तो नंबर थोडासा कमी होणार आहे.
1: हा, म्हणजे जो वाढत कमी होत नाही ना आहे तो नंबर कमी होणं हे होत नाही, पण वाढू नये ह्याच्यासाठी आम्ही ते आजकाल ड्रॉप्स देतो. आणि पण हे म्हणजे वयाच्या 20 वर्षाला वगैरे त्याचा उपयोग होत नाही.
2: बर.
1: युजली 7-8 वर्षाला किंवा 10 वर्षाला जर आम्ही चालू केलं, आणि ते ड्रॉप्स आम्ही एकदा 2-3 वर्ष पण घालायला सांगतो, ज्याच्यानी ते प्रोग्रेशन म्हणजे नंबर वाढणं ह्याचा प्रमाण कमी होतो. आणि सगळ्या मुलांना ज्यांना चष्म्याचे नंबर असतात त्यांनी दर 6-6 महिन्याला नंबर चेक करून घ्यायला पाहिजे. का म्हणजे वाढायची शक्यता असते वयाच्या साधारण 16-18 वर्षापर्यंत. आणि आजकाल स्क्रीन टाईममुळे आम्ही हे बघतोय की इवन पोरं जे 23-24 वर्षाचे 25 वर्षाचे असले तरी नंबर्स वाढत जातात. का म्हणजे हेच कारण आहे की डोळ्याचे मसल्स कंटिन्युअसली स्ट्रेन होत असतात.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312473777.
1: म्हणजे चष्म्याचा नंबर वाढण्याचं कारण असेल किंवा आपल्याला चष्मा लागण्याचं कारण, हे एकमेव कारण हे स्क्रीन टाइम आहे की आणखीन काही कारण असू शकतात?
2: स्क्रीन टाइमच असं म्हणणार नाही मी, बाकीची कारण पण असतात. म्हणजे कसं की हेरिडिटी पण असतं, म्हणजे आई वडिलांना जर चष्म्याचा नंबर असेल, असे पण पोरं आहेत आई वडिलांना नंबर नसतो पण आजी आजोबा किंवा काकांना असतं किंवा आत्याला असतं नंबर, तो नंबर मुलांमध्ये येऊ शकतो.
1: बापरे, म्हणजे काही ठिकाणी जेनेटिक असू शकतं आणि बऱ्याचदा आपल्याला स्क्रीन टाइम वाढल्यामुळे आपल्याला डोळ्यांचा
2: त्रास होतो. आणि आजकाल तरी मी म्हणेन लहान मुलांमध्ये जरी हेरिडिटी कॉम्पोनंट नसेल, म्हणजे जे आई वडिलांकडनं वगैरे आम्हाला येतं ते नसेल, तरीही ह्या स्क्रीन टाइम मुळे किंवा एक्सेसिव्ह, मी तर म्हणेन आजकाल लहान मुलांमध्ये आम्ही बघतो की इतका अभ्यास असतो, संध्याकाळी घरी आले की अभ्यास चालू, किंवा ते क्लासेस ट्युशन हे ते, त्याच्यामुळे कंटिन्युअस नियर वर्क, फक्त वाचन किंवा स्क्रीन, आणि आजकाल तर स्क्रीन पाहिजेच आणि पुस्तकं सुद्धा, इतकं असतं की एक एकदा वाटतं की त्या मुलांचं बालपणच गेलेलं आहे. त्यांना खेळायचं असेल तरी खेळता येत नाही, प्रेशर फार असतात
1: मुलांना. हो हो हो,
2: तर त्याच्यामुळे सुद्धा चष्म्याचे नंबर येतात.
1: बरोबर,
2: पाडू शकतात.
1: मी अँटीरियन मशीन बद्दल ऐकलं होतं तुमच्या हॉस्पिटलमध्ये किंवा आय सेंटर मध्ये, तर त्याची स्पेशालिटी काय आहे नेमकी?
2: बरं, हे अँटीरियन मशीन जे आहे हे एक जर्मन टेक्नॉलॉजी, जे हायडलबर्ग म्हणून जर्मन टेक्नॉलॉजी आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या उपयोग करून डोळ्याचं स्कॅन करतं. आणि हे डोळ्याचं स्कॅन कशासाठी महत्वाचं असतं, म्हणजे कित्येक डोळ्याचे प्रॉब्लेम्स असतात. जसं आता मोतीबिंदू जेव्हा होतो तेव्हा आम्ही मोतीबिंदूचं ऑपरेशन करून आतमध्ये एक लेन्स बसवतो ज्याच्याने चांगलं दिसू लागतं ऑपरेशन झाल्यानंतर. हे जे अँटीरियन मशीन आहे हे फक्त ते आता लेन्स आम्ही जे घालतो त्या डोळ्यामध्ये कुठली लेन्स बसवावी त्याचा एक नंबर असतो.
1: बर,
2: जो इतकी वर्ष झाली ते टेक्नॉलॉजीमुळे आम्ही तो नंबर मशीन्सनी तो काढू शकतो. पण अँटीरियन मशीन असं आहे की फक्त त्या लेन्सचा नंबर नाही पण पूर्ण डोळा, म्हणजे काळ्या बुबुळचं स्कॅन, मागच्या पडद्याचं स्कॅन, ते जिथं मोतीबिंदू आहे त्याचा स्कॅन, मोतीबिंदू आणि काळ्या बुबुळच्या मध्ये एक स्पेस असतं त्याचं स्कॅन, हे पूर्ण डोळ्याचं स्कॅन करून त्या पर्टिक्युलर डोळ्याला किंवा त्या व्यक्तीला कुठली लेन्स सूट होणार हे शोध काढून ते आम्हाला त्याचा फायदा होतो किंवा त्या अँटीरियन मशीनची मदत होते. म्हणजे फक्त लेन्सचा नंबर नाही, इतकी वर्ष आम्ही फक्त लेन्सचा नंबर हा आहे आणि ही लेन्स आम्ही वापरूया. आणि युजली कसं असतं की पेशंटना वेगळे वेगळे लेन्स असतात, तुम्हाला कुठलं योग्य वाटतंय किंवा तुम्हाला कुठलं परवडतं, म्हणजे त्या दृष्टिकोनातून बघून ती लेन्स बसवली जाते.
1: अच्छा.
2: पण आत्ता ह्या नवीन टेक्नॉलॉजीमुळे पूर्ण डोळ्याचं स्कॅन करून जे वेगळे वेगळे लेन्स अवेलेबल आहेत त्याच्यामधले कुठली लेन्स त्या डोळ्याला सूट होईल हे ते सांगतं.
1: बर,
2: आता जसं आत जी आम्ही लेन्स बसवतो मोनोफोकल एक लेन्स असते, म्हणजे लांबचं क्लिअर होतंय जवळच्यासाठी चष्मा लागतो. असे पण लेन्स आहेत जसं आम्ही आता बायफोकल चष्मा घालतो, लांबच्यासाठी जवळच्यासाठी दोन्ही दिसू शकतं त्या चष्म्यातून वय झाल्यानंतर, म्हणजे 40 वर्षांनंतर आम्हाला सगळ्यांना बायफोकल किंवा प्रोग्रेसिव्ह चष्मा घालावा लागतो ज्याच्यामध्ये लांबचं आणि जवळचं दोन्ही इक्वली क्लिअर दिसू शकतं.
1: अच्छा.
2: तर तसे आता आतमध्ये आम्ही लेन्स बसवू शकतो ज्याला आम्ही मल्टीफोकल किंवा ट्रायफोकल लेन्स म्हणतो. पण ही लेन्स कॉस्टली असते, आता माझ्याकडे जर पेशंट आले आणि म्हटले मला बेस्ट लेन्स द्या, तर मी मल्टीफोकल किंवा ट्रायफोकल लेन्स घालीन, म्हणजे लांबचं जवळचं इंटरमिडिएट, कम्प्युटर विजन, बायकांना कुकिंग करताना इंटरमिडिएट विजन म्हणजे अगदी जवळचं नाही पण थोडंसं लांब, म्हणजे समजा एक म्हणीन साधारण 60 सेंटीमीटरच्या अंतरावर असं, तर सगळे डिस्टन्सेस आम्ही त्या लेन्समध्ये तुम्हाला देऊ शकतो. पण असं नाही आहे की ते माझ्याकडे पैसे आहेत बेस्ट लेन्स घालून घेणार, असं होत नाही एक एकदा. का म्हणजे जर काळ्या बुबुळवरती काही बारीक इरेग्युलॅरिटीज असतील जे आपल्याला आमच्या रुटीन मशीन्समध्ये कळून येत नाही, ते त्या अँटीरियॉन मशीनवरती कळतं. आणि म्हणून मग आम्ही सांगू शकतो की जरी तुम्हाला बेस्ट लेन्स हवी असेल, म्हणजे जे सगळे डिस्टन्सेस लांबचं जवळचं इंटरमिडिएट सगळं दिसू शकते, पण ती लेन्स तुमच्या डोळ्याला सूट होणार नाही हे आम्ही ऑपरेशनच्या आधी सांगू शकतो. आणि म्हणून वी हॅव हॅपियर पेशंट्स. काय म्हणजे एकदा ती लेन्स आत गेली मग नंतर नाही मला दिसतंय, पण क्वालिटी ऑफ विजन जे आम्ही म्हणतो, क्वांटिटी दिसेल सगळं लांबचं वगैरे दिसेल, पण क्वालिटी ऑफ विजन जे म्हणतो, क्लिअर दिसणं, ग्लेअर नसणं, हे सगळे जे असतात क्वालिटीज, ते तुम्हाला मिळेल की नाही हे शंका असते.
1: बरोबर ना,
2: जी शंका आम्ही ह्या मशीन तर्फे काढू शकतो. काय म्हणजे ते पूर्ण डोळ्याचं स्कॅन करतं. आता पडद्यावरती, मागच्या पडद्यावरती शुगरमुळे डॅमेज होतं माहिती आहे, बीपीमुळे डॅमेज होतं माहिती आहे, वयानुसार एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन जे आम्ही म्हणतो, हे अनेक विकार आहेत पडद्याचे, रेटिनाचे, ज्याच्यामुळे दृष्टी कमी असते. तर अशा पेशंट्सना आम्ही ते मल्टीफोकल किंवा ट्रायफोकल लेन्स घालू शकत नाही. तर मग त्या पेशंट्सना सुद्धा आम्ही बघू शकतो की एक्झॅक्टली कुठली लेन्स त्यांना सूट होईल. तर हा एक उपयोग झाला. दुसरा अँटीरियॉन मशीनचा हा उपयोग आहे की काळ्या बुबुळचं
1: बर
2: ते पूर्ण स्कॅन करतं, ज्याच्यामुळे जसं मी सांगितलं काही इरेग्युलॅरिटीज असतील तर ते डिटेक्ट होतात. दुसरं, ज्यांना चष्म्याचा नंबर काढून घ्यायचा आहे, लेझर करून चष्म्याचा नंबर काढायचा असेल, एस्पेशली यंग लोकांना 20 आणि 40 वर्षाच्या मध्ये, त्या वयाच्या एज ग्रुपमध्ये जर आम्हाला लेझर करायचं असेल तर त्या काळ्या बुबुळचं पण स्कॅन केलं जातं, ज्याच्याने आपल्याला कळतं की ह्या पर्टिक्युलर माणसाला आम्ही ते लेझर करू शकतो की नाही. आता थोड्या लोकांना काचबिंदू असतो, म्हणजे डोळ्याचं प्रेशर वाढून मागची नस दाबली जाते, तर त्या पेशंट्सचं पण कितपत नसवरती परिणाम झालाय हे सगळं त्या मशीनवरती चेक केलं जातं. आणि ते मशीन अगदी म्हणजे तुम्ही जर बघितला तर एका कम्प्युटर सारखं दिसतं.
1: अच्छा,
2: पण इतके सारे म्हणजे त्याचे ऍडव्हान्टेजेस आहेत. एक उदाहरण मला तुम्हाला द्यायचं आहे ह्याच्यामध्ये की माझ्याकडे एक पेशंट आली होती जिचं रुटीन कॅटरॅक्ट ऑपरेशन आम्ही केलं होतं आणि ती तिला छान दिसत होतं वगैरे, शी वॉज अ हॅपी पेशंट. थोड्या दिवसांनी ती माझ्याकडे आली आणि मला म्हटली की मी आज माझ्या बहिणीला घेऊन आलेली आहे, ती मुंबईत राहते आणि तिचं ऑपरेशन झालंय 2 वर्ष.

0: मोतीबिंदूचा अगदी छोटासा, म्हणजे अगदी मायक्रोस्कोपिक म्हणायला हरकत नाही, एक छोटा तुकडा तिथं होता जो काळ्या आतल्या बाजूने काळ्या बुबुळवरती असं घासत होता.
1: अरे बापरे.
0: आणि ज्याच्यामुळे त्या एरियामध्ये पांढरट झालं होतं, आणि पांढरट झाल्यामुळे त्याच्या मागे हा छोटासा पीस आहे हे दिसतच नव्हतं, आणि म्हणून प्रॉब्लेम काय आहे हे कळतच
1: नव्हतं. बरोबर ना.
0: तर आम्हाला ते दिसलं, आणि का म्हणजे ते मशीनवरती आम्हाला ते मॅग्निफाईड व्ह्यू दिसतो पूर्ण डोळ्याचा, तर ते आम्हाला तिथं दिसलं. आणि आम्ही ते नेक्स्ट डे, म्हटलं त्यांना मी म्हटलं की किती मी मदत करू शकते सांगू शकत नाही, पण प्रयत्न नक्की करीन. आणि ते छोटासा पीस जो होता 2 मिनिटात तो काढला गेला, काय मोठं काय काम नव्हतं. पण ती इतकी, म्हणजे आता परत मुंबईला गेली, पण त्या इतक्या, म्हणजे इतक्या खुश होत्या की दुखायचं त्यांचं अगदी बंद झालं. काय म्हणजे ते काळ्या बुबुळवर घासणं हे बंद झालं. सो असे आमचे जे पेशंट्स मग, जे म्हणजे अक्षरशः आम्हाला ब्लेसिंग्स देतात की तुम्ही फार आम्हाला मदत केली, ऍक्च्युली आम्ही काहीच केलेलं नाहीये असं होतंय. की खूप आनंद होतो जेव्हा आम्ही अशा पेशंट्सना आम्ही मदत करू शकतो. आणि म्हणून टेक्नॉलॉजी, जे आम्ही म्हणतो कुठलीही टेक्नॉलॉजी, जर्मनच असं म्हणत नाही मी, आणि आत्ता जर्मनीमध्ये ते आलेलं आहे, फार लवकर भारतात पण मेक इन इंडिया असल्यामुळे भारतात पण येईल. पण ह्या टेक्नॉलॉजीमुळे आम्ही खूप त्याचा, म्हणजे अदर दॅन फक्त रुटीन मोतीबिंदूचं ऑपरेशन वगैरे, ते तर सोडून बाकीच्या गोष्टी पण आम्ही टॅकल करू शकतोय. इवन आता काळ्या बुबुळचं प्रत्यारोपण होत आहे, ट्रान्सप्लांटेशन, त्याच्यामध्ये त्याची मदत होते की कुठल्या लेअरला प्रॉब्लेम आहे आणि कुठली लेअर आम्ही काढून रिप्लेस करू शकतो.
1: बरोबर.
0: हे सगळे प्रॉब्लेम्स आम्ही सॉल्व करू शकतो.
1: म्हणजे खूप चांगला फायदा याचा होणार आहे तर, म्हणजे एकंदरीत ट्रीटमेंटच्या दरम्यान.
0: हो, म्हणजे आम्ही जर डायग्नोज करू शकलो तरच आम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट देऊ शकतो.
1: अगदी
0: तसं आहे.
1: बरोबर.
0: परत मला आनंद होतोय हे सांगायला की हे जे मशीन आहे, आता ऑलमोस्ट 1 महिना 1.5 महिना झालाय आम्ही घेऊन, आणि त्याचा खूप आम्हाला फायदा झालेला आहे. आम्हाला, म्हणजे आमच्या पेशंट्सना आणि आम्हाला पण खूप आनंद होतोय की आम्ही पुष्कळ असे डिफिकल्ट केसेस आम्ही ट्रीट करू शकतोय ह्या मशीनच्या डायग्नोसिसमुळे. आमचं हे मशीन जे आहे पूर्ण नॉर्थ कर्नाटकामध्ये ते पहिलं मशीन आहे आमच्याकडे.
1: अरे वा, ग्रेट.
0: आणि डॉक्टर कोडकर्णीज आय सेंटर हे आम्ही 2000 साली पासून चालू केलेलं आहे. हे आता ह्या महिन्यातच, फेब्रुवारी महिन्यात 23 वर्ष झाली आम्ही चालू करून. आणि म्हणून अँटीरियॉन मशीन हे आम्ही त्याच्यासाठीच घेतलं की, म्हणजे जसं आम्ही बर्थडे सेलिब्रेट करतो आणि नवीन कपडे घेतो वगैरे, तसं माझी कधीही, माझीच असं नाही, माझ्या पूर्ण हॉस्पिटलच्या स्टाफ किंवा आमचे बाकीचे कन्सल्टंट्स जे आहेत, आम्ही कधीही म्हणतो की आमच्या दवाखान्याच्या अॅनिव्हर्सरीला आम्ही कुठली तरी छान टेक्नॉलॉजी ही आणायला पाहिजे बेळगावात, ज्याच्यासाठी बेळगावच्या लोकांना बाहेर जायची गरज नसायला पाहिजे.
1: हो ना. बरोबर. म्हणजे खूप पॉझिटिव्ह थॉट सोबत हे मशीन तुम्ही घेऊन आलात खर तर. आणि याचा, म्हणजे तुम्हाला आधी ते समजल्यामुळं, म्हणजे नेमकं काय झालंय त्या डोळ्याला ते आधी तुम्हाला लक्षात आल्यामुळं ट्रीटमेंट करणं खूप
0: सोपं होतं,
1: आणि त्यामुळे पेशंटना त्याचा नक्कीच लाभ होतो. सो खूपच बरं वाटलं याच्याबद्दल ऐकून की एवढं छान आणि एवढ्या चांगल्या टेक्नॉलॉजीचं मशीन आपल्या बेळगावमध्ये आणि तुमच्या कोडकिनी आय सेंटरमध्ये अवेलेबल आहे. आणि त्याचा सगळेच, म्हणजे ज्यांना गरज असेल त्यांनी नक्कीच त्याचा लाभ घेतील. याच्यासोबत मॅडम, आपण आपल्या शेवटी जाता जाता आपण आपल्या श्रोत्यांना एकंदरीत आपल्या डोळ्याचं आरोग्य नीट राखण्यासाठी काही टिप्स देऊ, आणि सोबत आहारामध्ये काही बदल करायचा असेल तर त्याही गोष्टी सांगून देऊ.
0: बर. एक म्हणजे डोळ्याची काळजी आपण आपल्या बाकीच्या ऑर्गन्ससारखंच जास्त लक्ष देत नाही डोळ्यांना जोपर्यंत काहीतरी प्रॉब्लेम येत नाही. कुठल्याही, म्हणजे डोळ्यालाच असं नाही, कुठल्याही आपल्या ऑर्गनला आम्ही जास्त लक्ष देत नाही. तर मी एक सांगेन सगळ्यांना की लहानपणीपासून आपण एक नियम ठेवायला पाहिजे की आता समजा वयाच्या 5 वर्षापासून, की म्हणजे लहान मुलं जे लिहायला वाचायला चालू करतात तेव्हापासून एक डोळ्याची तपासणी करून घेणे, साधारण 5 वर्षाला, म्हणजे काय नंबर

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: बेळगावचा नवा माणाचा शिखर लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेले आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर 9वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमच्या स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजीची साथ.
2: चिकोडिया KLE कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजि KLECET 2026 ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭ. ಬಿಇ ಕೋರ್ಸ್ಗಳು ಸಿವಿಲ್, ಮೆಕ್ಯಾನಿಕಲ್, ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ ಅಂಡ್ ಕಮ್ಯುನಿಕೇಶನ್, ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಸೈನ್ಸ್ ಮತ್ತು ಆರ್ಟಿಫಿಷಿಯಲ್ ಇಂಟೆಲಿಜೆನ್ಸ್ ಹಾಗೂ ಡೇಟಾ ಸೈನ್ಸ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಲಭ್ಯ. ಪಿಜಿ ಕೋರ್ಸ್ಗಳು MBA ಮಾಸ್ಟರ್ ಆಫ್ ಬಿಸಿನೆಸ್ ಅಡ್ಮಿನಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಮತ್ತು MCA ಮಾಸ್ಟರ್ ಆಫ್ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಪದವಿಗಳು ಲಭ್ಯ. MBA ಮಾನ್ಯತೆ ಪಡೆದಿದ್ದು VTU ಮಾಡೆಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಕಾಲೇಜ್ ಎಂದು ಗುರುತಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಉದ್ಯೋಗಾವಕಾಶ 100% ಪ್ಲೇಸ್ಮೆಂಟ್ ನೆರವು ಮತ್ತು ಇನ್ಫೋಸಿಸ್, ಟಾಟಾ, ವಿಪ್ರೋದಂತಹ 50 ಹೆಚ್ಚು ಕಂಪನಿಗಳಿಂದ ನೇಮಕಾತಿ. UPSC, KPSC, ಗೇಟ್ ಮತ್ತು ಶೈಕ್ಷಣಿಕ ಕಾರಾಗಾರಗಳಿಗೆ ವಿಶೇಷ ತರಬೇತಿ ನೀಡಲಾಗುತ್ತಿದೆ. ಕಂಪ್ಲೀಟ್ ವೈಫೈ ಕ್ಯಾಂಪಸ್, ಸುಸಜ್ಜಿತ ಗ್ರಂಥಾಲಯ ಮತ್ತು ಡಿಜಿಟಲ್ ತರಗತಿಗಳಿವೆ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಮತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಪ್ರತ್ಯೇಕವಾದ ಸುಸಜ್ಜಿತ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ. ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ 10 ಹೆಚ್ಚು ಪ್ರಮುಖ ಮಾರ್ಗಗಳಲ್ಲಿ ಕಾಲೇಜ್ ಬಸ್ತು ಸೌಲಭ್ಯವಿದೆ. ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದ ನಿಯಮಗಳ ಅನ್ವಯ ಪ್ರವೇಶಾತಿ ನಡೆಯುತ್ತಿದೆ. CET ಕೋಡ್ E167. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 9483047799 ಅಥವಾ www.kleCET.edu.in ಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ.
3: KLE Technological University, Belagami. Admissions open for 2026-27. Dr. M.S. Sheshgiri Campus, Belagami. KCET code E036. More than 500 placement offers were received in 2025-26. Students secured a highest annual package of up to 16 lakh per annum. The university has 150+ experienced faculty members and 50+ doctoral degree holders. Well-equipped learning factory, tinkering lab and Wi-Fi-enabled hostel facilities are available. UG courses, Biomedical Engineering, Chemical Engineering, Civil Engineering, Engineering, Computer Science and Engineering, AI, Electronics and Communication Engineering, Electrical and Electronics Engineering, Mechanical Engineering, BCA, PG courses, MCA, MBA and M.Tech in Structural Engineering, Civil. 60+ companies including Infosys, Juniper Networks, HPE, Federal Bank and Bosch visit the campus for recruitment. For more information, call 0831-244-0322 or visit www.kletech.ac.in.

0: ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ.
1: ಪ್ರಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಅನುಭವಿ ಹಾಗೂ ನುರಿತ ವೈದ್ಯರ ತಂಡ, ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಮತ್ತು ಸುಸಜ್ಜಿತ ಯಂತ್ರೋಪಕರಣಗಳೊಂದಿಗೆ
0: ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಕೇಲಿಸ್ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಅಂಡ್ MRC ಹಿಂದುಗಡೆ ನೆಹರು ನಗರ ಬೆಳಗಾವಿ. ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ಹೊಸ ಜೀವ, ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪೀಡಿತರಿಗೆ ಆಶಾ ಕಿರಣವಾದ ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ. ಮೂಲ ಸೌಲಭ್ಯಗಳು
1: ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಸ್ತನ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ರಕ್ತ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ಅನ್ನನಾಳ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ಶ್ವಾಸಕೋಶ ಕ್ಯಾನ್ಸರ್
0: ಮತ್ತು ಎಲ್ಲಾ ತರಹದ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ರೋಗಕ್ಕೆ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ರೋಬೋಟಿಕ್ ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸೆ, ಬೋನ್ ಮ್ಯಾರೋ ಟ್ರಾನ್ಸ್ಪ್ಲಾಂಟ್, ಕೀಮೋಥೆರಪಿ ಮತ್ತು ರೇಡಿಯೋಥೆರಪಿ ಲಭ್ಯವಿದೆ.
1: ವಿಳಾಸ ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಕೆಎಲ್ಇ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಮತ್ತು MRC ಹಿಂದುಗಡೆ ನೆಹರು ನಗರ ಬೆಳಗಾವಿ.
0: ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831255250 ಮತ್ತು 2473777, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 6360712326 ಆರ್ ಜಸ್ಟ್ ಡಯಲ್ 1099.
1: ಇಂದೇ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ.
2: ಮಹೇಶ್ವರಿ ಅಂಧ ಮುಲಾ ಮುಲಿಂಚ್ಯಾ ಶಾಳೆಮಧ್ಯೆ 2026 आणि 2027 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली ते 10वी पर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत. या शाळेमध्ये इयत्ता 1 ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषध उपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय. तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UDID कार्ड, ID साइज 4 फोटो, स्टॅम्प साइज 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्याचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा, नेहरू नगर बेळगाव येथे. फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595.
3: Looking for a rewarding career in healthcare? Your journey starts here. Admissions are now open at KLE College of Physiotherapy, Hubballi, one of the leading institutions under KLE Academy of Higher Education and Research. Enroll in the Bachelor of Physiotherapy, BPT, a 5-year comprehensive program including 1 year of internships. Learn in modern labs and smart classrooms. Access digital libraries, hostel facilities and vibrant extracurricular activities. Don't miss this opportunity to step into a respected and fast-growing profession. Call now at 8660335 or at 9449821222. Visit kcpt.kaher.edu.in. KLE College of Physiotherapy, empowering your future in healthcare.

0: गेल कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केल कॅन्सर हॉस्पिटल,
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केल कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: KLE College of Engineering and Technology, Chikkodi. Admissions open for 2026-27. B courses available: Civil Engineering, Mechanical Engineering, Electronics and Communication Engineering, Computer Science Engineering and Artificial Intelligence and Data Science. PG courses available: Masters of Business Administration and Master of Computer Applications. The college is NBA accredited and has been recognized by Visveshwaraya Technological University as a model engineering college. Career opportunities: 100% placement assistance with recruitment support from more than 50 companies, including Infosys, Tata Group and Wipro. Special coaching is provided for UPSC, KPSC and GATE along with academic workshops. The campus offers 500 Mbps Wi-Fi, a well-equipped library and digital classrooms. Separate well-furnished hostel facilities are available for boys and girls. College bus facilities are available on more than 10 major surrounding routes. Admissions are conducted as per Government of Karnataka norms, CET code E167. For more information, call 9483047799 or visit www.klecet.edu.in.

0: KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital, Nehru Nagar, Palgam. 24 hours of free services for OPD and IPD patients. Free ECG, free X-ray, free sonography and free lab services are provided to the needy patients. General operations, cataract and C-sections are done free of cost. More than 70 lakhs of OPD patients and 6 lakhs of IPD patients have been benefited by KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital. Around 3 lakhs of free surgeries, 85,000 plus free deliveries, 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-91578 and 77954-35314.
1: KLE टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, KCET कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज. 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक. अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि वायफाय सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, सिव्हिल. इन्फोसिस, जुनी

HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60+ अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.

0: ಬೆಳಗಾವಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯು ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದೆ.
1: ರೋಗಿಗಳಿಗೆ ಉತ್ತಮ ಸೇವೆ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡಲು ಅವಶ್ಯವಾದ ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ತಪಾಸಣೆ ಹೊರ ಹಾಗೂ ಒಳರೋಗಿ ವಿಭಾಗ ಅನುಭವಿ ಆಯುರ್ವೇದ ವೈದ್ಯರಿಂದ ಹೊಂದಿದೆ.
0: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಮುಖ್ಯ ಧ್ಯೇಯ ರೋಗ ನಿವಾರಣೆ, ಆರೋಗ್ಯ ನಿರ್ವಹಣೆ.
1: ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಆಯುರ್ವೇದ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ
0: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಶಹಾಪುರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831-24-86-286.
2: केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवनकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव. जगभरातील 3,000+ अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस. परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831-2471-399 आणि 9740-63-9702. वेबसाइट आहे www.kle.farm.edu.

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केएलई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केएलई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

0: ಸಂಗೀತ ಪ್ರೇಮಿಗಳ ಕಡೆಯಿಂದ ರಾಜು ಅನಂತ ಸ್ವಾಮಿಯವರಿಗೊಂದು ನಮನ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಬಗ್ಗೆ ನಿಮ್ಮ ಅನಿಸಿಕೆ ಅಭಿಪ್ರಾಯ ಏನೇ ಇದ್ದರೂ 9019904904ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮನ ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನಮಸ್ಕಾರ. ಹೀಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇರಿ ವೇಣುಧ್ವನಿ 90.4 FM KLE ಕನಸು.
1: बेळगाव मधील केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 0831 2486286.

0: ಇದುವರೆಗೂ ಕೇಳಿದ್ರಿ KLE ಚಿತ್ರಮಾಲಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಮಧುರವಾದ ಗೀತೆಗಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮವಿದು. ನಿಮ್ಮೊಂದಿಗೆ ನಾನು ಮಂಜುನಾಥ್ ಪೈ. ಹೀಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇರಿ ವೇಣುಧ್ವನಿ 90.4 FM KLE ಕನಸು. ನಮಸ್ಕಾರ.
1: कैंसर हॉस्पिटल ने हिरू नगर बेळगाव.
2: कैंसर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते.
1: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल.
2: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येथे.
1: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल.
2: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
1: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
2: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येथे.
1: फोन नंबर 08312552500 आणि 247377.
2: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
1: आजच भेट.

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: बेळगावचा नवा माणाचा शिखर, लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही, तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेले एक आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी. हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानकांनुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर नव्वा क्रॉस येथे बसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि संस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमच्या स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजीची साथ.
2: चिकोडिया KLE College of Engineering and Technology, KLECET, 2026 ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭ. ಬಿಇ ಕೋರ್ಸ್ಗಳು ಸಿವಿಲ್, ಮೆಕ್ಯಾನಿಕಲ್, ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ ಅಂಡ್ ಕಮ್ಯುನಿಕೇಶನ್, ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಸೈನ್ಸ್ ಮತ್ತು ಆರ್ಟಿಫಿಷಿಯಲ್ ಇಂಟೆಲಿಜೆನ್ಸ್ ಹಾಗೂ ಡೇಟಾ ಸೈನ್ಸ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಲಭ್ಯ. ಪಿಜಿ ಕೋರ್ಸ್ಗಳು MBA ಮಾಸ್ಟರ್ ಆಫ್ ಬಿಸಿನೆಸ್ ಅಡ್ಮಿನಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಮತ್ತು MCA ಮಾಸ್ಟರ್ ಆಫ್ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಪದವಿಗಳು ಲಭ್ಯ. MBA ಮಾನ್ಯತೆ ಪಡೆದಿದ್ದು VTU ಮಾಡೆಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಕಾಲೇಜ್ ಎಂದು ಗುರುತಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಉದ್ಯೋಗಾವಕಾಶ 100% ಪ್ಲೇಸ್ಮೆಂಟ್ ನೆರವು ಮತ್ತು ಇನ್ಫೋಸಿಸ್, ಟಾಟಾ, ವಿಪ್ರೋದಂತಹ 50 ಹೆಚ್ಚು ಕಂಪನಿಗಳಿಂದ ನೇಮಕಾತಿ. UPSC, KPSC, ಗೇಟ್ ಮತ್ತು ಶೈಕ್ಷಣಿಕ ಕಾರಾಗಾರಗಳಿಗೆ ವಿಶೇಷ ತರಬೇತಿ ನೀಡಲಾಗುತ್ತಿದೆ. ಕಂಪ್ಲೀಟ್ ವೈಫೈ ಕ್ಯಾಂಪಸ್, ಸುಸಜ್ಜಿತ ಗ್ರಂಥಾಲಯ ಮತ್ತು ಡಿಜಿಟಲ್ ತರಗತಿಗಳಿವೆ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಮತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಪ್ರತ್ಯೇಕವಾದ ಸುಸಜ್ಜಿತ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ. ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ 10 ಹೆಚ್ಚು ಪ್ರಮುಖ ಮಾರ್ಗಗಳಲ್ಲಿ ಕಾಲೇಜ್ ಬಸ್ಸು ಸೌಲಭ್ಯವಿದೆ. ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದ ನಿಯಮಗಳ ಅನ್ವಯ ಪ್ರವೇಶಾತಿ ನಡೆಯುತ್ತಿದೆ. CET ಕೋಡ್ E167. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 9483047799 ಅಥವಾ www.kleceet.edu.in ಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ.
3: Looking for a rewarding career in healthcare? Your journey starts here. Admissions are now open at KLE College of Physiotherapy, Hubballi, one of the leading institutions under KLE Academy of Higher Education and Research. Enroll in the Bachelor of Physiotherapy, BPT, a 5-year comprehensive program including 1 year of internships. Learn in modern labs and smart classrooms. Access digital libraries, hostel facilities and vibrant extracurricular activities. Don't miss this opportunity to step into a respected and fast-growing profession. Call now at 866-033-5218 or at 944-982-1222. Visit kcpt.kaher.edu.in. KLE College of Physiotherapy, empowering your future in healthcare.

0: ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ.
1: ಪ್ರಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಅನುಭವಿ ಹಾಗೂ ನುರಿತ ವೈದ್ಯರ ತಂಡ, ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಮತ್ತು ಸುಸಜ್ಜಿತ ಯಂತ್ರೋಪಕರಣಗಳೊಂದಿಗೆ
0: ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಕೇಲಿಸ್ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಅಂಡ್ MRC ಹಿಂದುಗಡೆ, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ಹೊಸ ಜೀವ, ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪೀಡಿತರಿಗೆ ಆಶಾ ಕಿರಣವಾದ ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ. ಮೂಲ ಸೌಲಭ್ಯಗಳು
1: ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಸ್ತನ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ರಕ್ತ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ಅನ್ನನಾಳ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ಶ್ವಾಸಕೋಶ ಕ್ಯಾನ್ಸರ್
0: ಮತ್ತು ಎಲ್ಲಾ ತರಹದ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ರೋಗಕ್ಕೆ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ರೋಬೋಟಿಕ್ ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸೆ, ಬೋನ್ ಮ್ಯಾರೋ ಟ್ರಾನ್ಸ್ಪ್ಲಾಂಟ್, ಕೀಮೋಥೆರಪಿ ಮತ್ತು ರೇಡಿಯೋಥೆರಪಿ ಲಭ್ಯವಿದೆ.
1: ವಿಳಾಸ ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಕೆಎಲ್ಇಸ್ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಮತ್ತು MRC ಹಿಂದುಗಡೆ, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ.
0: ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831255250 ಮತ್ತು 2473777, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 6360712326 ಆರ್ ಜಸ್ಟ್ ಡಯಲ್ 1099.
1: ಹಿಂದೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ.
2: ಮಹೇಶ್ವರಿ ಅಂಧ ಮುಲಾ ಮುಲಿಂಚ್ಯಾ ಶಾಳೆಮಧ್ಯೆ 2026 आणि 27 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली ते 10वी पर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून, गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत. या शाळेमध्ये इयत्ता 1 ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषध उपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय. तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्मदाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UDID कार्ड, ID साइज 4 फोटो, स्टॅम्प साइज 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्याचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा, नेहरू नगर, बेळगाव येथे. फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595.

0: ಆರೋಗ್ಯವೇ ನಿಜವಾದ ಸಂಪತ್ತು. ನಿಮ್ಮ ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬದ ಆರೋಗ್ಯದ ಕಾಳಜಿಗಾಗಿ ವಿಶ್ವಾಸಾರ್ಹ ಹೆಸರು KLE ಹೋಮಿಯೋಪತಿ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಬಸವನಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಅನುಭವ ಹೊಂದಿದ ವೈದ್ಯರ ತಂಡ, ಸುಸಜ್ಜಿತ ಓಪಿಡಿ ಸೇವೆಗಳು, ಆಧುನಿಕ ಸೌಲಭ್ಯಗಳು, ಔಷಧಿ ವಿತರಣೆ ಹಾಗೂ ರೋಗಿ ಕೇಂದ್ರಿತ ಚಿಕಿತ್ಸಾ ಸೇವೆಗಳು ಇಲ್ಲಿ ಲಭ್ಯವಿವೆ. KLE ಸಂಸ್ಥೆ ಶಿಕ್ಷಣ, ಆರೋಗ್ಯ ಸೇವೆ ಮತ್ತು ವೈದ್ಯಕೀಯ ತರಬೇತಿಗೆ ಒತ್ತು ನೀಡುತ್ತದೆ. ಅಲರ್ಜಿ, ಚರ್ಮ ರೋಗಗಳು, ಸಂಧಿವಾತ ಮತ್ತು ಕೀಲು ನೋವು, ಮೈಗ್ರೇನ್, ಉಸಿರಾಟದ ಸಮಸ್ಯೆಗಳು, ಜೀರ್ಣಕ್ರಿಯೆ ತೊಂದರೆಗಳು, ಮಹಿಳಾ ಹಾಗೂ ಮಕ್ಕಳ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಮತ್ತು ದೀರ್ಘಕಾಲದ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಹೋಮಿಯೋಪತಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಆರೋಗ್ಯಕರ ಜೀವನಕ್ಕಾಗಿ ಹಿಂದೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ KLE ಹೋಮಿಯೋಪತಿಕ್ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಏರ್ಪೋರ್ಟ್ ರೋಡ್, ಬಸವನಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448145 ಹಾಗೂ 8123871607.
1: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव.
2: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते.
1: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल.
2: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येथे.
1: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल.
2: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
1: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
2: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल, नेहरू नगर, बेळगाव येथे.
1: फोन नंबर 08312552500 आणि 247377.
2: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
1: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे.

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ನಿಮ್ಮ ಕನಸಿಗೆ ನೀಡುವೆವು ಹೊಸ ಸ್ಟೇಜ್. ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಲ್ಯಾಬ್, ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ಗಳ ಸೌಲಭ್ಯ, ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ಕ್ಲಿನಿಕಲ್ ತರಬೇತಿ ಲಭ್ಯ, ಬಿಪಿಟಿ ಪ್ರವೇಶಗಳು ಆರಂಭವಾಗಿದೆ. ಬನ್ನಿ, ಉಜ್ವಲ ಭವಿಷ್ಯ ನಿಮ್ಮದಾಗಿದೆ. ಕೆಎಲ್ಇ ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್, ಹುಬ್ಬಳ್ಳಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 8660335218. ವೆಬ್ಸೈಟ್ kcpt.kahir.edu.in. ಕೆಎಲ್ಇ ಸಂಸ್ಥೆ ನಿಮ್ಮ ಯಶಸ್ಸಿನ ಭರವಸೆ.

0: केएल कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केएल कॅन्सर हॉस्पिटल।
1: केएलएस डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRCच्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केएल कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केएलएस डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRCच्या पाठीमागे केएल कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केएल कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: One Life, Ambika Infra Build and Core Developers, the new landmark of Belagavi. Are you ready to witness a new landmark in luxury? Introducing the city's largest and most ambitious gated community.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।